0: ये प्याले भरे भरे
1: हरे हरे
0: तू काहे डरे डरे
1: हरे हरे
0: आज उठा ले तुझा
1: राधे श्याम।